0: Gas shortages have rocked major cities across India due to the Middle East crisis.
1: The LPG crisis has hit the restaurants really hard.
2: Gas mahangai ho rahi hai.
3: Bigar gas ki hamari factory nahi chalengi.
4: ನೋಡೋಣ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ನೋಡಿದ್ರೆ ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಪಂಕ್ ಹತ್ರ ಹೋದ್ರೆ ಪಂಕಲ್ ನೋ ಸ್ಟಾಕ್, ನಾಳೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ.
0: Can a biogas march ease the country's energy crunch?
5: तो लगभग एक सिलेंडर यानी कि 20 केजी की जो वो बायोगैस प्रतिदिन बनती है.
6: अगर जे ज्यादा प्लांट और बढ़ेंगे भारत है जेड़ा अपने आप ऊर्जा च आत्मनिर्भर हो सकता है.
7: India is the hungriest market for energy and you name the source of energy and India wants it. India needs it.
0: May 2026. Bengaluru, the capital of India's southern Karnataka state, is severely impacted by global gas disruptions. Nearly 60% of India's LPG and LNG demand is met through imports. A majority of those consignments are routed through the Strait of Hormuz. Disruptions to energy supplies from the Gulf have contributed to a global energy crunch. In India, the impact is being felt across the economy. Many auto rickshaw drivers like Shiv Kumar face the daunting challenge of filling their gas tanks.
4: ತಾನು ಗ್ಯಾಸ್ ಬಂಕ್ ಅಂತ ಹೋದ್ವಿ, ಗ್ಯಾಸ್ ಬಂಕ್ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಗ್ಯಾಸ್ ಏನು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಏನೋ ವಾರಿಂದ ಗ್ಯಾಸ್ ಸಪ್ಲೈ ಇಲ್ಲ ಅಂತ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಒಂದ್ಸಲ ನಮಗೆ ಏನೋ ಒಂಥರ ಹೌದಾ ಹಿಂಗಪ್ಪ, ನಾಳೆಯಿಂದ ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ ಜೀವನ ನಡೆಸೋದು ನಾವು, ನೋಡೋಣ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ನೋಡಿದಾಗ ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಬಂಕ್ ಹತ್ರ ಹೋದರೆ ಬಂಕಲ್ಲಿ ನೋ ಸ್ಟಾಕು, ನಾಳೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರು. ನಾಳೆ ಹೋದರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಅಂದರು. ಸಾಯಂಕಾಲ ಹೋದರೆ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು 350-400 ಗಾಡಿ ನಿಂತಿದೆ ಆಲ್ರೆಡಿ. ನಾವು ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ವಿ, ಸುಮಾರು 4:30 ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಅವ್ರು ನೈಟ್ 11 ಗಂಟೆಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಹಾಕೋರು ನಮಗೆ. ಅದು ಇಷ್ಟು ₹500 ಅಷ್ಟೇ ಗ್ಯಾಸು.
0: There's a cap imposed of only one refill per day in Bengaluru. And when pumps run out, drivers are turned away. Shiv now struggles to make ends meet.
4: ನಾವು 25-30 ವರ್ಷದಿಂದ ಗಾಡಿ ಓಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಿಂದೆ ಯಾವತ್ತು ನಮ್ಗೆ ಈ ತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ನಾವು ಓದ್ ಇಯರ್ನಲ್ಲೇ ಮಗನಿಗೆ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ಗೆ ಮಗಳಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ಗೆ ಅಂತ ಆಚೆ ಕಡೆ ಲೋನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ವಿ. ಹ್ಯಾಂಡ್ ಲೋನು ಆಟೋ ಮೇಲೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಆಟೋ ಮೇಲೆ ಲೋನ್ ಇದೆ, ಆದರೂ ನಾವು ಪರ್ಸ್ನಲ್ ಲೋನ್ ಅಂತ ಸೇಟು ಹತ್ರ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಬಟ್ ಒಂದು 100 ರೂಪಾಯಿ ನಾವು ಗ್ಯಾಸ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಒಂದು 150-200 ರೂಪಾಯಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತ ದಿವಸ ಒಂದು 100 ರೂಪಾಯಿ ಸುತ್ತ 100 ರೂಪಾಯಿ ಹಾಕಿ 100 ರೂಪಾಯಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದೇ ಕಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಏನು 500 ರೂಪಾಯಿ ಗ್ಯಾಸ್ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಬರೀ ಖಾಲಿ ಸುತ್ತೋದಕ್ಕೆ ಸರಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದೆ. ಹೆಂಗೆ ಜೀವನ ನಡೆಸೋದು ಜೀವನ ನೋಡೋ, ದಿನನಿತ್ಯ ನಮಗೆ ಖರ್ಚು ಕಾಸು ಬೇಕು. ಮನೆಗೆ ಅಕ್ಕಿ ಬೇಳೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುಗೆ ನಾವು ಅವತ್ತು ದುಡ್ದು ಅವತ್ತೇ ಕೊಡ್ಬೇಕು. ನಾವು ಬೇರೆ ಎಲ್ಲಿಂದಲೂ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ದುಡಿದ್ರೇ ಕಾಸು. ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು 2 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಟ್ಯೂಷನ್ ಫೀಸೇ ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಸಂಪಾದನೆ ಆಲ್ರೆಡಿ ಡೌನ್ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು ಅಂತ ಏನೋ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಆಯ್ತು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಿಧಾನ ಕೊಡಿ ಅಂದರು. ಹಿಂಗೆ ಜೀವನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಟ್ ಈ ಇಷ್ಟೊಂದು ಎಲ್ ಪಿ ಜಿ ಸಮಸ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗಿಂದ ನಮಗೆ ತುಂಬ ಹಿಂಸೆ ಆಗಿದೆ.
0: Industries aren't faring any better. India ranks 12th globally in natural gas consumption, using roughly 2.2 trillion cubic feet. Its disruption is severely felt in Firozabad, a major hub of traditional small-scale manufacturing. The city produces 70% of India's total glass output, earning it the title of the Glass City of India. They use a mix of piped natural gas, PNG, and liquefied petroleum gas, LPG, to fire clay furnaces, both of which are in short supply.
3: करीब 100 साल से यहाँ परिवार में मैगनीज का काम हो रहा है और इन चूहियों को शुरुआत में जो शुरुआत हुई है ये इसकी फर्नेस जो होती हैं पहले कॉलेज चलती थी, परंतु कॉलेज चलने के बाद जब ये TTZ एरिया बनाया गया ताजमहल को सेव करने के लिए तो TTZ एरिया बनाया गया. इस TTZ एरिया में ताजमहल के सराउंडिंग 70 किलोमीटर कोई भी फ्यूल यूज नहीं हो सकता ग्रीन गैस के अलावा. तो 96 में सुप्रीम कोर्ट ने TTZ को गैस का प्रोविजन किया, जिससे 2000 में ये गैस यहाँ पर आई। देखिए, जब तक ये बार खत्म नहीं होता तो जब तक गैस का सप्लाई पूरे हिंदुस्तान में नहीं आ सकती, क्योंकि जितने ये अपने देश हैं जहाँ लड़ाई चल रही है वहीं से गैस आती है। कि क्या सब लोग देख रहे हैं, कुछ करते हैं, बगैर गैस के हमारी फैक्ट्रियाँ नहीं चलेगी। फरोबाद में करीब 2 से 8 फैक्ट्रियाँ हैं जो टोटल डिपेंड गैस के ऊपर है। देखिए, जिस दिन से युद्ध शुरू हुआ है हिंदुस्तान में जो गैस आती है वो कतर से, ईरान, इधर से आती है। इनके युद्ध शुरू होने से गैस का आना कम हुआ है, तो हम लोगों को जो आवंटन था DCQ पर डे का मिलता था हमको, उसका 20% उन्होंने कट लगा दिया है। इट मीन्स 20% हमारा प्रोडक्शन कम हो गया, 20% लेबर बेकार हो गई।
0: Gas shortages have led to idle furnaces. Across the industry, output has reduced by nearly 40%, leaving many workers without jobs.
3: Glass banking की जो फैक्ट्रियाँ हैं, इसमें जो है एक फैक्ट्री में 3 से डेली काम करते हैं पर डे, परंतु इसके जो प्रोडक्शन होता है, इसके डेकोरेशन होता है, उसमें कम से कम 4 गुना एम्प्लॉयमेंट और होता है। मतलब एक फैक्ट्री से लगभग 2000 एम्प्लॉयमेंट मिलता है, जो कि हिंदुस्तान में कोई व्यक्ति इतने कम पैसे में एम्प्लॉयमेंट नहीं दे सकती। ये सरोली खासियत यहाँ पर है। हमको उम्मीद है कि ये युद्ध बंद हो जाएगा तो गैस की आपूर्ति फिर से दोबारा शुरू हो जाएगी, जिससे पूरा एम्प्लॉयमेंट हम दे सकेंगे और ये देश की बहुत बड़ी उपलब्धि होगी कि जो गैस पूरा मिल जाए, इंडस्ट्री चलाए, एम्प्लॉयमेंट मिले, इसमें ही हमारी और देश की तरक्की।
0: India is the world's third largest energy consumer. The energy squeeze extends everywhere. Across India, authorities have introduced anti-hoarding measures, including a 200-litre cap on diesel purchases at fuel pumps to prevent artificial shortages and price hikes. The crisis underscores India's dependence on fossil fuels, which still meets around 80% of its energy needs.
7: India is the hungriest market for energy, and you name the source of energy and India wants it. India needs it. We consume roughly 5.8 million barrels of oil every day. And bulk of that, roughly 5.2 million barrels, is imported. We also have 700 million Indians who are still living below energy poverty line. The backbone of India's energy security, energy prosperity, that is fossil fuel. India is urbanizing very, very fast. The growth of India, the story of India, is still driven by fossil fuel. What we have witnessed the last 7 to 10 years, the expansion of LPG in a very big way, probably the fastest growing LPG market in the world. And today we have roughly 340 million LPG connections across the country. As part of the government initiative, the government decided that every single household must have access to cooking gas. And so this scheme was heavily subsidized, heavily campaigned by the government. Bulk of this LPG before the Persian Gulf War was coming from countries like Qatar. In the overnight, the country was faced with a very difficult situation. The real challenge today is economic, is the, basically because the prices have gone up. And our economy was not prepared for it. Consumers was not prepared for it. The consumers can feel the heat in terms of both price and also very often the supply.
0: Restaurants, factories and hotels that are facing gas shortages have left a trail of unemployment across the country. Estimates suggest that more than 10 million Indians may lose their jobs temporarily due to gas supply disruptions. Migrant workers in urban centres are left with little choice but to return to their villages. 30-year-old Dolly Davy is one of them. She and her husband have both lost their jobs. They embark on the long journey home to their village in Bihar.
2: Gas mahangai ho rahi hai. Mahanga de raha hum log nahi ho kaide bharane ka. 500 kamayega to kaanch mein bharaungi 300 cylinder. Do din mein ek din mein kaam lagta hai. Roz kaam bhi nahi lagta hai. Yahi problem hai. 2 mahina ka kiraya ho gaya. Kiraya nahi de pa rahi. Baal bachche khila rahi hu. Kaam nahi ho raha dhang se. Yahi baat hai.
0: According to India's last census held in 2011, the country had 54 million interstate migrants. Thousands of migrant workers have temporarily left major industrial cities amid job losses and rising costs.
2: जब से महंगाई बढ़ा है ना एक दिन भी नहीं भर पाई गैस लक्कर पे बना खा रही किरायेदार से लड़ाई कर रहे हैं मकान मालिक लड़ाई कर रहा है चूल्हे पे नहीं बनाने दूंगी फिर हम लोग क्या करेंगे महंगाई बढ़ गई वहाँ पे काम है स्टेशन पे काम करके खा लेंगे गांव में चूल्हा पे बना सकते हैं अपना मकान है वहाँ तो नहीं कोई बोलेगा ना यहाँ तो किराया का मकान पे बोलता है आदमी
0: As the Indian government searches for alternative sources of natural gas, some Indians have found solutions closer to home by turning waste into biogas.
8: AI changed what this Gen Z could earn, and now he's the boss. He used leverage to try to reach financial freedom faster. Was the risk worth it? Plus, would you give up a graduate salary to run a food truck? On Money Mind, Wednesday on CNA.
9: It has been scorching in Hong Kong over the last few days.
10: This is one of the worst heat wave on record.
11: Temperatures on a tear. From Europe to Asia, 2026 made its mark, burned into our memory.
12: This year is predicted by the scientists to be the hottest of all.
11: CNA correspondent looks at heat and how we can better live with it, with scientists saying hot days are here to stay. Wednesday on CNA.
13: East Asia, a region steeped in history, now helping to write the future of our world.
11: From the corridors of power, to the region's most remote corners. We'll break down the news driving some of the world's largest economies and explain why it matters.
13: On East Asia Tonight, with me, Otelli Edwards.
14: Can't believe we made it.
15: The removal of the training bans signifies the graduates are now full-fledged prison officers.
16: Next week on Yes, Captain!
14: Ready for the new batch of inmates?
17: Josh, why are you in here?
14: Seeing him in prison...
18: If you ever need someone to talk to, I'm here.
17: Not only did you not report your relationship with Joshua, you went to speak with him.
19: You'll be going to F4, effective immediately.
14: The woman's prison?
16: Yes, Captain! Monday to Thursday, 8:30 p.m. on 5. More episodes of Yes, Captain are available on demand for free on MeWatch. Brought to you by Mitsubishi Electric StarMax Aircon.